233 अंश एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्जाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता, तशेंच डिजिटल मोडाचेर न्यूज ऑन एअर ह्या ॲपावेल्यान तुमकां आयकूंक मेळटा आकाशवाणी पणजी. आयकून आयज प्रेस्तार. भारतीय सौर दीस 16 जुलय 2026. भारतीय सौर दीस 24 आषाढ शके 1948 म्हळ्यारूच 16 जुलय 2026. सकाळची 5:55 56 सेकंद जातात. तुमकां सगळ्यांक येवकार दिवन आमच्या पयल्या सभेक आमी आतां आरंभ करता. सुप्रभात.

गांधी म्हणतात, खंयच्याय देशाची संस्कृती थंय रावपी लोकांच्या काळजांत आणि आत्म्यात वास करून राविल्लीच असता. तिचे योग्य रितीन जीवापाड जतन करप हे आमचे सासणाचे कर्तुप जावन असा.

देवाच्या दरबारान सगळे एक, म्हणूनच तर सगळ्या जगाचो भार आपल्या शिरार घेऊन सगळ्यांच्या बऱ्या वाईटाक धावून येऊन सगळ्यांचो आधार जावपी ह्या सर्वेश्वराक आम्ही सदांच नमन करूया.

आमच्या मधलो राग, लोभ, मोह, मद, मत्सर हाचो त्याग करून अडीअडचणीत सापडलेल्या मदतीचो आधार दीत परजळूया त्यांच्या जिवितांत खोशेचो उजवाड. सगळे आम्ही एक जाऊन गाऊया देशभक्ती गीत.

आमच्या देशाक लाख लाख नमन करूया आणि ह्या आयच्या आमचो आधार या कार्यावळीक हांगाच विश्राम दिवया. आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान उलयता.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलला आम्ही उलयता. सकाळची 6:45 आणि 30 सेकंद जातात. ऐकूया शेतकामत्यां खातीर माहिती. हातून आयज चरवाचे उत्पादन या विषयी माहिती दिता डी एस मणेरीकर.
1: मणेरकर बाब,
2: हां नमस्कार.
3: नमस्कार.

0: तर्वाचे उत्पादन गोरवां खातीर अतिशय आवश्यक अशी गोष्ट. तर्व तर ना तर निश्चित गोरवां दूध सुद्धा कमी देतात.
1: हिरवो चारो जो असा त्याचा दूध उत्पादनात खूप महत्व असा. कित्याक लागून डेली जर आम्ही ठराविक प्रमाणात हिरवो चारो गोरवांक दिलो तर ताका लागून खावडीचो प्रमाण आमकां कमी करपाक शकता आमी. शिवाय गोरवांचो आरोग्य जो आसा तो बरो दवरपाक शकता. आणि दुसरी गजाल म्हटल्या हिरव्या चारात विटामिन ए असता. ताका लागून केन्ना केन्ना गोरवांचो जो गरमी जावपाचो प्रश्न असता तो सो कमी जावपाक शकता.
0: बरोबर. ताचे जो आतांचो चारो जो हायब्रीड चालो संकरीत चारो असा तो अधिक बरो न्ही.
1: आता हायब्रीड चारो म्हणजे असा ताका आम्ही बहुवार्षिक पीक म्हणता आणि तेथून हायब्रीड नॅपिरेटा म्हटल्या ताका आम्ही गजराज म्हणता नाही हत्ती गवत म्हणता. तेथून आता खूपशे प्रकार असतात हायब्रीड नॅपिरेटा. तेथून CO1 असा, NB21 असा, PBN16 व्हरायटी असा, DHN1 व्हरायटी असा. ह्याचा एक महत्वाची गजाल म्हटली की एकदा प्लांटेशन केल्या उपरांत कमीत ते 3 ते 4 वर्षां परती ताका प्लांटेशन करपाची गरज ना. ठराविक ताका पाणी देवप आणि खत बीत घालप ताका लागून आमकां कंटिन्युअस असा उत्पन्न मेळपाक शकता. आता हे कसा लावपाचं आता पळोवया. पहिला जमीन उभी आडवी नांगरून व्यवस्थित तयार करप, शेण बीण घालून शेण घालपाचे आणि त्याच्या उपरांत ह्याची हायब्रीड नॅपेरचे तसक्स म्हणजे आम्ही बी म्हणतो त्याला. ती एक तर मुना लावपाक शकता आम्ही नाल्या जून ताडे लावपाक शकता. ते 1 मीटर बाय 50 सेंटीमीटर किंवा 1 मीटर बाय 1 मीटर आणि आमच्या लावपाक शकता आम्ही. ते लावपाचे त्याच्या उपरांत त्याका पाण्याची सोय मातशी पहिली करची पडटा. किंवा पावसात जर लायले तर आमकां साधारण 3 महिन्यांत त्याचा पहिला कटिंग मेळटा. आणि एकदा कटिंग मेळल्या उपरांत जे असं तर आम्ही कंप्लीट ताका अर्धी घेऊ म्हटल्या माती घेऊपाची त्याच्या मुनार. मुनार माती घेतल्या उपरांत ऑटोमॅटिक ताका चरी तयार जाता आणि साधारण 3 मीटराचे पाट करपाचे आणि तेथून पाण्याची सोय करपाची. आणि पाणी देताना पाण्या वांगडा आम्ही जर शेण कालोवन दिला तर आणि मुख्य म्हणजे परत ताका कसलं शेण खत दिवपाचे आणि गरज मिळना. आणि असा केल्या उपरांत ताका उत्पन्न आमकां चड मेळपाक शकता. आणि हायब्रीड नॅपेराक ठराविक एक पावसात तर गरजच ना पण साधारण उन्हाळ्यात 10 ते 15 दिवसांनी सुद्धा जर आम्ही पाणी दिला तरी त्याच्यापासून आमकां उत्पन्न मेळपाक शकतं. ही हायब्रीड नॅपियरची लागवड झाली. हायब्रीड नॅपियर लायल्या उपरांत किती जाता साधारण थंडी असताना त्यावेळी उत्पादन कमी मेळटा. अशा आम्ही वार्षिक पीक घेऊ शकता म्हणजे मको किंवा जवार. तेथून मक्याचे गंगाफाय आणि आफ्रिकन टॉल म्हणून जाती असतात. तसेच जवारीचे MP4 असा, हरासोना, SSG 988 असे जाती असतात. ह्याचा आम्ही पीक घेऊ शकता. मक्याचा पीक घेताना किती खर्च पडता साधारण नांगरट बी करून खेतबीत घालून तेथून घात 20 किल साधारण चरेनी मको घालपाचो 30 सेंटीमीटर अंतर दवरून. आणि असा केल्या उपरांत आमकां साधारण 50 ते 60 दिसांनी हे पीक मेळपाक शकता. आणि एका एकराक 10 ते 15 टन मेरेन आमकां उत्पन्न मेळपाक शकता. 8 ते 10 दिसांनी एका पाणी दिले पुरो जाता. तसंच ही जवारीची जाती असत मक्याची आमकां एकच फावटी कटिंग मेळटा. पण आम्ही जर जवारीचा बी घातला तर साधारण 2 कटिंग किंवा 3 कटिंग सो आमकां त्याची मेळटा. एकदा पेरल्या उपरांत साधारण 2 कटिंग बरी मेळटा, तिसरा सुद्धा मेळपाक शकता. अशा प्रकारे आम्ही त्याचा कट करून साधारण हिवाळ्याच्या वेळार त्याचा उपयोग करपाक शकता. आणि नंतर थ्रू आउट इयर परत हायब्रीड नॅपियर जो असा आमकां त्याचा उत्पन्न आमकां मेळपाक शकता. आणि हायब्रीड नॅपियरचं उत्पन्न कमीत ते 40 टन प्रति वर्षाक मेळटा.
0: म्हणटकीर अशे तरेन कमीत कमी कितले जाग्यात करपाक जाय अशें तुमी म्हणटात? कितली गोरवां जाय कितले जाग्यात करची?
1: साधारण हिशोबान पहिला 6-7 गोरवां जर असली तर साधारण 1 एकर सो खूप जाता जमीन. हेतून अर्धी जमीन आम्ही वार्षिक पिका खातीर दवरपाची आणि अर्धी जमीन असा ती बहुवार्षिक पिका खातीर दवरपाची. जेका लागून दोनय प्रकारचा तण आमकां मेळपाक शकता आणि गोरवांक बरो चारो उत्पन्न सबंद वर्सभर मेळपाक शकता.
0: बी हांगसर कोपाटे फार्माचेर मेळटा.
1: आमचे कडेन हायब्रीड नॅपियरचो बी आमी फुकट दिता
0: शेतकऱ्यांक.
1: आणि मार्गदर्शन हायब्रीड नॅपियर कसा लावपाचा, किती त्याची कुयदत घेवपाची, कशी
0: मुख्य अडचण दूध उत्पादनाची तीच असता, ती चरव नसता आणि ताका लागून दूध उत्पादन कमी पडता. बरे झाले तुमची वेळ झाली. आणि वेगवेगळे तरेचे चरव जे असतात, चारे जे असतात गोरवां खातीर ते कसे तरी लावपाक येतात, वर्षभरान चाऱ्याचे उत्पादन तयार करपाक येतात, त्या संदर्भात बरी माहिती दिली. देव बरे करू.
1: तुमचं देव.
2: चरवाचे उत्पादन ह्या विषयी DS मणेरीकर हांणी दिल्ली माहिती निकतीच तुम्ही ऐकली. ही आशिल्ली शेतकामट्यां खातीर माहिती ही कार्यावळ. आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेळेला उलयता. आता ऐकूया भलायकी विषयी.

0: रिव्हर्स संजीवनी हातून कान नाक आणि गळ्याच्या दुयसाचे उपचार याविषयी माहिती देता दोतोर गोविंद भुसकुटे.
1: कान नाक व गळ्याची वेगवेगळी दुयसा आम्ही पळयली. आता ताचेर उपचार किदे आसा ते जाणून घेऊया. जेव्हा पेशंट सांगता की ताका ऐकूपाक कमी येता, आम्ही ताची ऐकूपाची टेस्ट करता. ही टेस्ट म्हणजे प्युअर टोन ऑडियोमेट्री. ही टेस्ट करतकच आमकां निदान जाता की ऐकूपाक कमी होवपाचे कारण सर्जरी करून सारखे करपाक मेळटा काय ताका हियरिंग एड लावप होच उपाय आसा. जेन्ना जन्मताच अशी लक्षणां दिसता त्या भुरग्यांक बेगीन निदान जावप अत्यंत म्हत्वाचे आसा. जर ताचे निदान जाले तर तांकां कॉक्लियर इम्प्लांटेशन ही सर्जरी करता. ही सर्जरी गोंयान फाटल्या 2 वर्सांत सरकारी आणि खासगी हॉस्पिटलांत चालू झाल्या आणि खूप भुरग्यांक हाजो लाभ जाल्लो आसा. हालीच 3 मार्चाक आमी वर्ल्ड हियरिंग डे साजरो केलो. जगभरांत 43 करोड लोकांक भेड्डेपण आसा, पूण तातूंतल्या खूप कमी लोकांक ताचेर उपचार मेळटा. म्हणूनच भेड्डेपण येवंक जायना म्हणून प्रतिबंधक उपाय घेवपाक जाय. ध्वनी प्रदूषण हे आयकुपाक कमी येवपाचे एक महत्वपूर्ण कारण आसा. ध्वनी प्रदूषण हे आयकुपाक येवपाचे एक महत्वपूर्ण कारण आसा. ध्वनी प्रदूषणाचो परिणाम फक्त कानाचेरूच न्हय तर शरीरातल्या प्रत्येक अवयवाचेर जाता. ध्वनी प्रदूषणाचो परिणाम फक्त कानाचेरूच न्हय तर शरीरातल्या प्रत्येक अवयवाचेर जाता, खास करून हृदयाचेर, मेंदू आणि डायजेस्टिव्ह सिस्टमचेर. ह्या बरोबर कॉन्सन्ट्रेशन कमी जावप, विस्मरण जावप, न्हीद मोडप असे प्रॉब्लेम्स जातात. ध्वनी प्रदूषण कमी करपाचे एकदम महत्वाचे आसा आणि हाची सुरुवात आम्ही व्यक्तिगत पातळीचेर करपाक जाय. घराभोवती झाडां लावप, गरज नसताना हॉर्न ना मारप, व्हड आवाजान लोकांक त्रास जाता असे लाऊडस्पीकर ना लावप, तसेच व्हड आवाजान इयरफोन्स वापरप टाळप ही काय उदाहरणां आसा. तसेच इंडस्ट्रीन काम करपी कर्मचाऱ्यांनी आपल्या कानाचे रक्षण करपाक जाय. तांकां दिल्ली इयर मफ्स वा इयर प्लग्सचो वापर नियमितपणे करपाक जाय. इंडस्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा हाची दक्षता घेवपाक जाय. तसेच नियमितपणे कामगारांची ऐकूपाची टेस्ट करून घेवपाक जाय. भेड्डेपणाचेर प्रतिबंधक उपाय आणि उपचार करपाक डायरेक्टरेट जनरल ऑफ इंडियान नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ डेफनेस चालू केला. ह्या प्रोग्रामाचो मुख्य हेतू कानाची दुयेसां कमी करप आणि भेड्डेपण येवंक जायना म्हणून उपाय योजना प्लॅन करप हो आसा. ह्या प्रोग्रामाच्या आधाराचेर वेळा वेळार हेल्थ सेंटरांत स्क्रीनिंग कॅम्प आयोजित करतात. हाजो पूर्ण लाभ लोकांनी घेवपाक जाय. तशेंच ज्या पेशंटांक भेड्डेपणाचे निदान जाता तांकां हियरिंग एड मेळपाक मदत सुद्धा केली जाता. कानाचे दुसरे दुयेस जे खुबशा लोकांक जाता ते म्हणजे कानाच्या पडद्याक बुराक आसप वा कानाच्या हाडान इन्फेक्शन आसप. हाका आमी ऑटायटीस मिडिया म्हणतात आणि ह्या दुयेसान कानाची सर्जरी करून घेवप अत्यंत महत्वाचे आसा. एक तर बेगीन सर्जरी केल्यार इन्फेक्शना खातीर जाता ते भेड्डेपण कमी करपाक मेळटा. हेच जर इन्फेक्शन चड जातकूच केले तर सर्जरीचे बेनिफिट्स कमी असतात. दुसरे महत्वाचे कारण म्हळ्यार हे कानाचे इन्फेक्शन मेंदू मेरेन किंवा तोंडाच्या शिरेन पसरू शकता. म्हणूनच ह्या दुयेसाचे बेगिनातल्या बेगीन निदान आणि उपचार करून घेवप महत्वाचे आसा. केन्नाय जर आमचो कान दुखता किंवा कान ब्लॉक जाल्लो असल्यार आपूण जाऊन कानान इयरबड्स घालूंक जायना. तशेंच डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कसलेच इयर ड्रॉप्स काना भितर घालप नासता. तशेंच पर्ने इयर ड्रॉप्स जे ओपन करून म्हयन्यावर टायम जाल्लो आसता ते इयर ड्रॉप्स केन्नाच कानान घालपाक जायना. हे ड्रॉप्स घालूनच इन्फेक्शन वाढू शकता. आणि एक महत्वाची तक्रार विमान प्रवास करपी लोक करतात ती म्हणजे विमानान कान दुखता किंवा कान ब्लॉक जाता. हे जावपाचे मुख्य कारण वातावरणातलो हवेचो दाब असा. असे जर जायत तर त्या मनशान आपलो आवणो घुटपाक जाय किंवा उदीक पीत रावपाक जाय. असे करून आम्ही हवेचो दाब समान करतात आणि त्रास कमी करू शकता.
0: कान नाक आणि गळ्याच्या दुयेसाचेर उपचार याविषयी डॉक्टर गोविंद भुसकुटे हांणी दिल्ली माहिती निकतीच तुम्ही ऐकली. आयकपणू ही आशिल्ली भलायके विशीं कार्यावळ संजीवनी.

पाच मिनिटाचे शुभप्रभात हातून आईच्या दिवसाच्या खाशालपण जाणून घेऊया दिनविशेष हातून. तसंच अपूर्बाईचे गोय उलोप ऐकूया सुशिला हळणकर हंगले आणि सांगताक सुंदर असे संगीत. 8:50 हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्रसंगीत. मराठी गीतां ऐकून रावात 9:30 10:05 आस्वाद घेयात कातारांचा.

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवच्या लावल्यान उलयता. आता तुमकां वळख करून दिता आमच्या आयज वितरपाच्या उरिल्ल्या कार्यावळींची. सातवरा

साडेधांक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. हातून पंडित बसवराज राजगुरू हांच्या गायनान राग मिया की तोडी, ठुमरी गारा आणि दादरा भैरवी तुमकां आयकूंक मेळटली. 11:05 गाता रहे मेरा दिल. 11:30 एनसीआरटीची प्रायोजित कार्यावळ उमंग. दनपरां 12 कार्यावळींची रूपरेषा. 12:05 अस्तुरी खासा बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ. हातून आधुनीक काळात बायलां फुडें आशिल्ली आव्हानां ह्या विशयी उलोवप आयकुया वर्षा आंबेडकर हांचे. तशेंच स्वरसंगम ही कार्यावळ. हातून आयज आयकुया शास्त्रीय संगीत. विदुषी रोशनारा बेगम हांचे गायन राग सावन, तशेंच बेगम परवीन सुलताना हांच्या गायनान ठुमरी भैरवी तुमकां आयकूंक मेळटली. 1:05 कानावळां, 41 सलाफुली आनी दनपरा 2 आयकुया हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. सांजवेळा 5:30 यो आनी ह्या कार्यावळीन शिक्षण ज्योत्स्ना सावंत हांचे उलोवप आयकुया. सांगाताक सुंदर अशें संगीत आसतले. 11:05 कार्यावळींची रुपरेषा आनी हवामान. 10 रोजगार वृत्त. 11:15 शब्दुली. कातारांची कार्यावळ आसतली. भक्तिगीतांची कार्यावळ 7:00. 7:30 चावडेर. आठ 15 गीत गजलींचो आस्वाद घ्यात. 8 आयकूंक रावात कलात्मक गोंय ही वळेरी. हाचो 16 वांटो तुमकां आयज आयकूंक मेळटलो. रातच्या 9:15 स्पॉटलायट. 9:30 कंट्री वायड आनी 9:45 इनसायट. ह्यो कार्यावळी आमी दिल्ली केंद्रा वेल्यान सहक्षेपीत करतले. आनी रातच्या 10 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन विदुषी रोशनारा बेगम हांच्या गायनान राग हंसधनी, बेगम अख्तर हांच्या गायनान कजरी, ठुमरी मिश्र काफी आणि दादरा पिलो तुमकां आयकूंक मेळटलं. आणि 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन विद्वान डॉ एम बालमुरली कृष्ण हांच्या गायनान राग माया मालो गौला, तशेंच राग हमीर कल्याणी तुमकां आयकूंक मेळटले. तर आयकपनो ह्यो आशिल्ल्यो आमच्यो आयच्यो वित्रपाच्यो उरिल्ल्यो कार्यावळी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान आम्ही उलयता. आता बरोबर 7:00 आयकूया दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो.

नमस्कार, यो आसा का मुखेल खबरो शिर्वीस एक वचपी नवी शिर्वीस दिवपी वेवसायीक जायात असो उलो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाणी मारला. गोंय अपघात मुक्त राज्य जावचे म्हण गोंयकारांनी रस्त्याचे नेम पाळचे अशें आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे रस्तो सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमुर्ती अभय सप्रे हाणी केला. कौशल्य विकास, पुन्हा कौशल्य विकास आणि कौशल्य वृत्तीचे महत्व लक्षात घेऊन स्वतः कुशळ जावचे असो उलो मुखेलमंत्र्यांनी मारला. गोयातल्या पर्यटन क्षेत्राक AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता

वरवी नवी दिशा दिवपा खातीर गोंय पर्यटनान सॉवरन एआय पावर्ड पर्यटन प्लॅटफॉर्म आधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा आनी 2 फुडार आयिल्ल्या हॅरिटेज क्रूज बोटींचो आस्पाव केला. परकीय सत्तेआडचे पुराय आशिया खंडांतले पयले बंड असो जाचो उल्लेख जाता ते कुंकळेंतल्या 1583 बंडांतल्या 16 महानायकांक काल समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी आर्गां मेटयली. गोंय शासनाच्या दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण वाट्यावरवी दिव्यांग विद्यार्थ्यां खातीर विद्यावेतन आनी शिश्यवृत्ती येवजण सुरू केल्या. 15 जुलै ते 15 ऑक्टोबर 2026 मजगती cmscholarship.gov.in ह्या संकेतथळार वचून ऑनलायन अर्ज भरूं येता अशी माहिती संचालक वर्षा नायक हांणी दिल्या. गोंय कला अकादमी आयोजीत पंडीत मनोहर बॉ शिरगांवकार यादस्तीक विभागीय महिला भजन सर्त शिरगांवच्या श्री लयराय देवस्थानाच्या सभाघरांत संपन्न झाली. या आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

16 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां नोंद करता. आयचेच दिसा 1969 वर्सा चंद्राचेर पयलो मनीस देंवलो तो एपोलो 11 ह्या अंतराळ यानांतल्यान. ह्या अंतराळ यानाचे फ्लोरिडा हांगाच्यान प्रक्षेपण केल्ले. आयचे हे दिसा 1990 वर्सा स्वातंत्र सेनानी अरुणा असफ अली हांचो जल्म जाल्लो. 9 ऑगस्ट 1942 हे दिसा तांणी मुंबयंत गोवालिया टँक मैदानाचेर तिरंगो फडकयलो. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामान तांणी आपले जिवीत ओपले. लेनीन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार तशेंच मरणा उपरांत भारतरत्न भेटोवन भारत सरकारान तांचो गौरव केला. आयज तांची जयंती. आयचेच दिसा 1993 वर्सा उस्ताद निसार हुसेन खां हांचो जल्म जाल्लो. रामपूर साहसवान घराण्याचे तराणा आनी ख्याल गायक अशी तांची वळख. संगीताच्या तांच्या वावरान संगीत संशोधन अकादमीचे निवासी शिक्षक म्हणून तांकां काम दिले. तशेंच ते आकाशवाणीचे मान्यता प्राप्त कलाकार आनी उस्ताद राशीद खां हांचे गुरू. भारत सरकारान 1970 वर्सा पद्मभूषण भेटोवन तांचो गौरव केला. 16 जुलय 1622 हे दिसा मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हांणी मक्केतल्यान मदिना कडेन प्रयाण केले. ह्या दिसासावन चंद्रार आधारित आशिल्ल्या इस्लामीक हिजरी कॅलेंडराची सुरवात जाली. 16 जुलय 1914 हे दिसा जल्मल्ले महाराष्ट्रातले मराठी लेखक वामनराव कृष्णाजी उर्फ वा क्रू चोरघडे. लघुकथा, लोककथा

ಐಕ್ವಿನೋ ಧರ್ತರೆ ವೇಲೆ ಜೀವಿತ ಟಿಕೊಂಡ್ ದೋರ್ಪಾಕ್ ಧರ್ತರೆ ವೇಲೆ ಜೀವನ ಟಿಕೊಂಡ್ ದೋರ್ಪಾಕ್ ಆನಿ ಹ್ಯಾ ಸಾಖಳೇನ ಮಹತ್ವಾಚೋ ವಾಟೋ ಮಳ್ಯಾರ ಸೋರ್ಪಾಂಚೋ ಶೇತಕಾರ ಭಾವಾಂಚೆ ತೆ ಖರೆ ಇಷ್ಟ ಅಶೆ ಮ್ಹಣತಾತ್ ಪಿಕಾಂಚೆ ನುಕ್ಸಾನ್ ಕರ್ಪಿ ಕಿಡೀ ಆನಿ ಉನೀರ್ ತೆ ಖಾತಾತ್ ಆನಿ ಅಶಾ ತರೇನ ಅನ್ನ ಸಾಖಳೇತಲೆ ಮಹತ್ವಾಚೆ ಅನ್ನ ಸಾಖಳೇತಲೊ ಮಹತ್ವಾಚೋ ವಾಟೋ ಹೆ ಸ್ವರೂಪ ಉಕಲ್ತಾತ್ सैम आमकां सांबाळटा सैम आमकां आधार दितात आनी अशा ह्या सैमाचो एक भाग आशिल्लो स्वरूप स्वरूप म्हळ्यार नागाक आमी देव मानतात नागपंचमीक नागाची पुजा करतात ताका मान दितात पूण कांय जाण ह्या सोरपाक पळयले की भितात आनी तांचो जीव घेतात तांकां मारतात

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवच्या लवलाला मी उलयता. आता बरोबर 7:45 ऐकूया प्रादेशिक खबरो.
1: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. नव्या कल्पकतेतल्यान तशेंच आधुनिक तंत्रगिन्यानाचो उपेग करून आनी ह्या मळार आशिल्ल्या संदींचो लाव घेवन स्वताचो फुडार घडयात असो उलो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी तरणाट्यांक बायलांक तशेंच परजळीत फुडाराचे सपन पळोवपी नागरिकांक मारला. गोंयांतल्या आयटीआयचे 180 कोटी रुपया देस्पेस करून नुतनीकरण करून कुशळ मनीसबळ तयार करपाची गोंय सरकाराची मोख आसा. नोकरेक वचपी न्ही नोकरी दिवपी वेवसायीक जायात अशें मुखेलमंत्र्यांनी संवसारीक युवा कौशल्य दिसाच्या कार्यावळींत उलयतना म्हळां.
2: फक्त डिग्री जातली म्हणून जावची ना, ताका स्किल आसप हे खूप गरजेचे आसा. आणि जर स्किल आसत जाल्यारच मनीस जगपाक शकता, अदरवाईज ना. म्हणून प्रत्येकान आपली स्किल ही रिस्किल करची किंवा ती अपस्किल करची आणि तातूंतल्यान तरी टॅलंट हो फुडें येवचो.
1: गोंय कौशल्य विकास संचालनालयान ही कार्यावळ पणजे कला अकादमीच्या मास्टर दिननाथ मंगेशकार सभाघरांत घडोवन हाडिल्ली. ह्या वेळार मुखेलमंत्र्याच्या हस्तुकी कारागीर मेळ्याचे उक्तावण जाले. ह्या मेळ्यान विद्यार्थ्यां पसून कारागीर आप मजत गटांनी वांटो घेतला. प्रदर्शन 17 जुलय मेरेन उक्ते आसतले. पावस नाशिल्ल्या कारणान

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय
0: कलात्मक

0: वरिरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
1: कलात्मक गोय
2: ऐकूंक रावात ही वळेरी. दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
1: कलात्मक गोय.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू. पहिल्याच दिवशी 14 कोटी डॉलर्स किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमिकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार कालपासून अंमलात आला. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही. जागतिक स्तरावर एकात्मिक लवचिक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या वाटचालीतील हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. कराराच्या पहिल्या दिवशी भारतातून युकेमध्ये 14 कोटी डॉलर्स किमतीच्या मालाची खेप मुंबईतील न्हावाशिवा इथून करण्यात आली. औषध निर्माण सामग्री, रसायनं, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या व्यापार कराराचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत करण्यात आला. हा करार जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विकसित भारताच्या प्रवासातील हा एक निर्णायक टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत युके द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी हा करार महत्वाचा ठरेल असा विश्वास ब्रिटिश उपवाणिज्य दूत हरजिंदर कांग यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला ब्रिटिश वाणिज्य दूतावासाचे अधिकारी, निर्यातदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा करार भारत आणि युके यांच्या भागीदारीतील एक महत्वाचा क्षण आहे असं पंतप्रधान नरेंद्र

मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तर हा करार व्यापार गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवी दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशातल्या विविध उद्योग संघटनांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेमीकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे. पुढील 5 वर्ष सुरू राहणाऱ्या या योजनेमुळे जवळपास 60,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. यामुळे एकंदर निर्यातीचं मूल्य 7.5 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत संश्रुतम 2026 या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन झालं. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं हे 3 दिवसीय चर्चासत्र आयोजित केलं आहे. आयुर्वेद आणि आधुनिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याला या चर्चासत्रामुळे नवी दिशा मिळेल. आचार्य सुश्रुत यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 15 जुलै रोजी अशा प्रकारच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणा, चंदीगड आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. तसंच सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा हल्ले सुरू केल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणचा एकमेव नागरी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बुशेहर या दक्षिण बंदराच्या शहरावर अमेरिकेनं हल्ले केले. लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत असं अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयानं सांगितलं. दुसरीकडे इराणनं बहारीन आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळ, हवाई दलाचे तळ, प्रमुख नियंत्रण केंद्र यावर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत असं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डस कॉर्प्सनं म्हटलं आहे. भारत आणि बेल्जियम यांनी व्यापार, गुंतवणूक, हरित ऊर्जा, नवोपक्रम, तंत्रज्ञान, संपर्क यंत्रणा, संरक्षण, सुरक्षा तसंच परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य दृढ करण्यास सहमती दर्शवली आहे. भारत बेल्जियम धोरणात्मक संवाद सत्राची पहिली बैठक काल ब्रुसेल्स इथं झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम प्रेवोट यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संवाद सत्र झालं. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं डॉ जयशंकर म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून सुरू झाली. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना 46 ठिकाणी देशांतर्गत प्रवास करण्यासाठी सेवा दिली आहे. मध्य प्रदेशातूनही अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा काल सुरू करण्यात आली. इंदूर ते अबुधाबी हा प्रवास आता अवघ्या 3 तास 15 मिनिटात होणार आहे. यापूर्वी प्रवाशांना दिल्ली किंवा मुंबई मार्गे प्रवास करावा लागत होता. ओडिशामधील जगन्नाथपुरी इथं आजपासून जगप्रसिद्ध रथयात्रा सुरू होत आहे. या वार्षिक उत्सवादरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा रथातून भाविकांना दर्शन देतात आणि गुंडीच्या मंदिराला भेट देतात. पुरी मंदिरापासून सुरू होणारी ही यात्रा सुमारे 3 किलोमीटरवर असलेल्या श्री गुंडीच्या मंदिराजवळ संपेल. गुंडीच्या मंदिरात देव 9 दिवस मुक्काम करतात आणि त्यानंतर याच रथातून श्री मंदिरात परततात. या परतीच्या प्रवासाला बहुडा यात्रा असं म्हटलं जातं.
होर्मुझ समुद्रधुनीतील ओमानच्या किनाऱ्याजवळ जीएफएक्स गॅलॅक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेले पुण्याचे 30 वर्षीय सागरी अभियंता हेरंब करमरकर

जवानांचा मृत्यू झाला आहे. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. तिसरा सामना येत्या रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली आहे. 19 वर्षांखालील चंद्रिका पुजारी आणि प्राची यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं तर गुंजन जॉयश्री चाहत अंशिका मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात निशाला सुवर्ण तर नितिका चंद काजल मुस्कान आणि प्रियांका यांना आपापल्या वजनी गटात रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 55व्या मिनिटाला अँथनी गॉर्डननं इंग्लंडसाठी पहिला गोल केला. अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसनं 85व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यानंतर 90व्या मिनिटाला लाउटारो मार्टिनेझनं गोल करत अर्जेंटिनाला 2-1 असा विजय मिळवून दिला. अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होणार आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा इथल्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम मेघालय बिहारसह उत्तराखंडमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश तामिळनाडू पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी $14 कोटी किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमीकंडक्टर व्यवस्था उभारणाऱ्या सेमीकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: इतने ही सुझाने से पर्याप्त नहीं होगा, उसको अमल में लाने के लिए सबको सोचना होगा।
1: आयस महाप्रभु जगन्नाथ बालभद्र आणि देवी सुभद्राची नामनीची रथयात्रा ओडिशाच्या पुरीत सुरू जाती असे मानतात की रथयात्रेच्या वर्सुकी उत्सवात महाप्रभू जगन्नाथ आणि त्यांची भावंडा रथातल्या भौशिक दर्शन देतात आणि त्यांच्या मावशीच्या निवासस्थानात म्हणून पूज्य गुंडीच्या देवळात भेट देतात। पुरी देवळावयल्यान सुरू जावपी ही यात्रा सुमार 3 किलोमीटर अंतराचे श्री गुंडीच्या देवळात सोपतली। महोत्सव सुचारूपणान चलचो हे खातीर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था केल्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सगळ्या लोकांक या यात्रेनिमतान परबी भेटयल्या। तशेंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांनी जगन्नाथ रथयात्रा निमतान देशांतल्या लोकांक परबी भेटयल्या। सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान मंत्री शाह हांनी संवसारीक नामनेची जगन्नाथ रथयात्रा ही अखंड श्रद्धा विश्वास आणि भक्ती हांचे प्रतीक असा असे म्हणला। हे पवित्र रथयात्रेवरवीं भारताचे गिरेस्त सांस्कृतिक दायज हाचो अनुभव घेवपाक मेळटा आणि देवाची अखंड भक्ती हाचो आस्वाद घेवंक मेळटा असे तांणी सांगला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां हरियाणा चंदीगड आणि पंजाबाच्या दौऱ्यार असतले। हरियाणाच्या जिंद रेल्वे स्टेशनाचे जिंद आणि सोनीपत हांचे मदीं भारताच्या पहिल्या हायड्रोजन गाडयेक प्रधानमंत्री पाचवो बावटो दाखयतले। प्रधानमंत्री मोदी जिंदातल्या एकलव्य स्टेडियमात सुमार 14,700 कोटी रुपयांचे वेगवेगळे उदरगत प्रकल्पांची बुनयाद फातर बसयतले आणि राष्ट्राक समर्पित करतले। प्रधानमंत्री दनपरा चंदीगडाक वतले आणि थंय भलायकी शिक्षण आणि रस्त्याच्या मुळाव्या साधन सुविधांचो आसपाव आशिल्ल्या 6,600 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले। प्रधानमंत्री चंदीगडाच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च हांगा एडव्हान्स्ड मदर अँड चायल्ड सेंटर आणि एडव्हान्स्ड न्युरोसायन्स सेंटराचे उक्तावण करतले। तशेंच ते जालंधराक भेट दितले आणि थंय ते 5,470 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांची बुनयाद घालून उक्तावण करतले। अमृत भारत स्टेशन येवजणे खाला जालंधर केंट सयत 75 पुनर्विकसीत केल्ल्या रेल्वे स्टेशनाचे उक्तावण ते ह्या वेळार करतले। भारताची अर्धवायू डिझाईन आणि उत्पादन पर्यावरण यंत्रणा घटमूट करपा खातीर केंद्रीय मंत्रिमंडळान 1,27,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय खर्चान सेमिकॉन 2.0 मान्यता दिल्या। काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाविशी हे जाहीर केले। भारताक संवसारीक अर्धवायू नकाशान हाडपा खातीर सरकाराची वचनबद्धताय फुडे व्हरपाचो हे येवजणेचो हेत असा असे मंत्री वैष्णव हांनी सांगले। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात।
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
1: मंत्रिमंडळान मोबाईल फोन उत्पादन योजनेक 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय खर्चान मंजुरी दिल्या। या योजनेवरवी देशी मोबाईल फोन उत्पादन वाढवप, थळावे मोल वाढवप आणि संवसारीक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र म्हणून भारताची सुवात घटमूट करपाचो हेतू असा। तशेंच उत्तर प्रदेशांतल्या वाराणसीतल्या 2 कॉरिडॉर प्रकल्पांक सरकारान मान्यताय दिल्या, जाका लागून रस्त्यांची जोडणी सुधारतली आणि गर्दी आणि प्रवास वेळ उणो जाता। ओडिशा आणि झारखंडातल्या 4 जिल्ह्यांक आसपावपी 2 मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या, जाका लागून भारतीय रेल्वे नेटवर्काचो सुमार 145 किलोमीटर विस्तार झालो। तशेंच आत्मनिर्भर भारता खातीर युरिया 2026 खातीर राष्ट्रीय गुंतवणूक धोरणाक मान्यताय दिल्या। संवसारीक तरणाटे कुशळताय दिसानिमतान उलयतना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी भारताची सगळ्यांत व्हडली ताकद युवा शक्ती आसा असे सांगले। तरणाट्यांची उर्जा, कुशळताय आणि नवो दृष्टीकोन ही विकसित भारताचे सपन साकार करपाक सगळ्यांत घट बुनयाद तयार करता असे तांणी नदरेक हाडले। या संदर्भात तांणी भारताच्या कुशळ तरणाट्यांक परबी दिली आणि आत्मनिर्भर जावपा खातीर कुशळताय आणि तंत्रगिन्यान गरजेचे

0: असा हाजीर भर दिलो.
1: के अंदर विधायी संस्थाएं जहां से आप बेहतर शासन चला सकते हो. मेरा मानना है कि समय परिवर्तनशील है और समय परिवर्तनशील के समय अभी एक उत्तरदायी जवाबदेही शासन भी होना चाहिए, उत्तरदायी जवाबदेह जनपति भी होना चाहिए. समय के साथ हमें परिवर्तन करने की आवश्यकता है. आज जनता उत्तरदायी प्रतिनिधि मानता है. पारदर्शिता भी होनी चाहिए, जवाबदेही भी होनी चाहिए. वही जनपति सफल होगा और वही शासन सफल होगा.
0: भारत ईयू व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची बसका, भारत युरोपीय संघटनेची एफटीए, सुरक्षा आणि संरक्षण भागीदारी आणि मोबिलिटी फ्रेमवर्कान सक्षम केल्ल्या भागीदारीची गती मुखार व्हरतली असो विश्वास विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी उक्तायला. काल ब्रुसेल्सान जाल्ले तिसरे भारत युरोपीय संघटनेचे वेपार आणि तंत्रज्ञान मंडळाचे बसके उपरांत मंत्र्यांनी पत्रकारांक हे विधान केले. भारत आणि युरोपीय संघात सैमीक संबंध असा असे ताणी सांगले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांनी भारत ईयू एफटीएचे वर्णन निमित्तत्व आणि समतोल असे केला. बसकेंतल्यान चर्चाचेर भर दितना ताणी सांगला की ही भागीदारी नवनिर्माण चालीक लायिल्ली, विश्वासान घेवपासारखी आणि फुडाराच्या हिता खातीर एक दृष्टीकोन असा. केरळान म्हयन्याळ्या पुजे खातीर आयज सबरीमालाचे दोंगराळ देवस्थान उक्ते जातले. आयज सांजेवेळा सावन ह्या म्हयन्याच्या 21 तारखे मेरेन देऊळ दर्शना खातीर उक्ते आसतले. चढ गर्दी टाळपा खातीर यात्री करूंक फकत आभासी रांग प्रणाली वरवीं प्रवेश मेळटलो. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव आयज नवी दिल्लीत जावपी भारत टॅक्स 2026 सर्तीन वांटेकार जातले. ही कार्यावळ भारत मंडपम हांगा जाता. भारत आणि परदेशांतल्या कापड गुंतवणूकदारांक आणि उद्देगीक फुडाऱ्यांची भेट ते घेतले. ते उद्देगीक धोरणा मांडटले तशेंच कापड क्षेत्रांतल्या गुंतवणुकीच्या संधीचेर भर दितले. भारतीय हवामान खात्यान अरुणाचल प्रदेश, अस्तंत बंगाल आणि ओडिशांत आयज काय सुवातींनी पावस पडपाची शिटकावणी आणि ऑरेंज अलर्ट जारी केला. आयज आसाम, मेघालय, बिहार, छत्तीसगड, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, हिमालय, अस्तंत बंगाल, सिक्कीम आणि उत्तराखंडात उटंगराचा पावस पडपाचा अदमास उक्तायला. क्रिकेटांत आयज कार्डिफाच्या सोफिया गार्डन्सांत भारत आणि इंग्लंड हांच्या मदीं 3 मॅचीच्या मालिकेचे दुसरी आणि एक दिवसीय आंतरराष्ट्रीय मॅच जातली. ही मॅच भारतीय वेळाप्रमाण सांजेवेळा 5:30 वरांचेर सुरू जातली. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां हरियाणा, चंदीगड आणि पंजाबाच्या दौऱ्यार असतले. भारताची अर्धवायू डिझायन आणि उत्पादन पर्यावरण यंत्रणा घटमूट करपा खातीर केंद्रीय मंत्रिमंडळान 1,27,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय खर्चान सेमिकॉन 2.0 मान्यताय दिल्या. आयज नामनेची जगन्नाथ रथयात्रा ओडिशाच्या पुरींत सुरू जातली. भारत ईयू वेपार आणि तंत्रज्ञान परिषदेची बसका भागीदारीची गती मुखार व्हरतली असो विश्वास विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी उक्तायला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटले. नमस्कार.
2: आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान उलयता. सकाळची 8:50 आणि 52 सेकंद जातात. ऐकूया हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्रसंगीत.

आणि कार्यावळीनंतर मन या फिल्मातलं एक गीत ऐकूया. उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या आवाजात, समीर यांच्या गीताक संगीत दिला संजीव दर्शन हणी.

ऐक विनो मन या फिल्मात लगीत उदित नारायण आणि कलका याग्निकांच्या आवाजान समीर हांच्या गीताक संगीत दिल्ले संजीव दर्शन हाणी हे गीत तुम्ही ऐकले. आणि आता ऐकूया मुखेल खबरो.

नमस्कार, अवक्षता ही वसत काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां हरियाणा, चंदीगड आनी पंजाबाच्या दौऱ्यार आसतले। भारताची अर्धवायू डिझायन आनी उत्पादन पर्यावरण यंत्रणा घटमूट करपा खातीर केंद्रीय मंत्रीमंडळान 1,27,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय खर्चान सेमिकॉन 2.0 मान्यताय दिल्या। आयज नामनेची जगन्नाथ रथ यात्रा ओडिशाच्या पुरींत सुरू जातली। भारत ईयू वेपार आनी तंत्रगिन्यान परिषदेची बसका भागीदारीची गती मुखार व्हरतली असो विस्वास विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी उक्तायला। गोंय शासनाच्या दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण फाट्यावरवी दिव्यांग विद्यार्थ्यां खातीर विद्यावेतन आनी शिश्यवृत्ती येवजण सुरू केल्या। 15 जुलय ते 15 ऑक्टोबर 2026 मजगती सीएम स्कॉलरशीप .gov.in या संकेतथळार वचून ऑनलायन अर्ज भरू येता अशी माहिती संचालक वर्षा नायक हांणी दिल्या। शिरविशेक वचपी न्हय, शिरवीस दिवपी वेवसायीक जायत असो उलो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मारला। गोंय अपघातमुक्त राज्य जावचें म्हणून गोंयकारांनी रस्त्याचे नेम पाळचे अशें आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे रस्तो सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय सप्रे हांणी केल्या। कौशल्य विकास, पुनकौशल्य विकास आनी कौशल्य वृद्धीचे म्हत्व लक्षांत घेवन स्वता कुशळ जावचे असो उलो मुखेलमंत्र्यांनी मारला। गोंयांतल्या पर्यटन क्षेत्रांत एआय वरवीं नवी दिशा दिवपा खातीर गोंय पर्यटनान सोवरेन एआय पावर्ड पर्यटन प्लॅटफॉर्म, आधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा आनी 2 फुडाराशिल्ल्या हेरिटेज क्रूज बोटीचे आस्पाव केला। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

0: देखो शबनम शराब हो
1: गई। एक नो अजूबा या फिल्म मतलब गीत तुम्हें कले अलका याग्निक अनुराधा पौडवाल मोहम्मद अजीज आणि सुरेश भोसले यांच्या आवाजात ताच्या पहिली तुम्ही ऐकले ढाई अक्षर प्रेम के या फिल्मातले गीत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात जतीन ललित ललित यांचे संगीत आणि समीर यांचे हे गीत आशिले आणि त्याच्या उपरांत आशिले अजूबा या फिल्मातले गीत।

ऐकबलो मदहोश या फिल्मातलं हे गीत उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या आवाजात, शकील आझमी यांच्या गीताक संगीत दिले रूपकुमार राठोड यांनी. तुम्ही ऐकत आहात हिंदी फिल्म गीतांची कार्यवळी चित्रसंगीत. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान.

ऐक मनू क्रिमिनल या फिल्मातले गीत कुमार सानू आणि अलका याग्निक ह्यांच्या आवाजान तुम्ही ऐकले. एम क्रीम हांचे संगीत आणि इंदिवर हांचे हे गीत आशिल्लें.

श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, विठू माऊलीच्या दर्शनाच्या ओढीनं हजारो मैल पावले टाकीत भक्त मार्गक्रमण करत आहेत. हातात टाळ मृदंग आणि मुखात हरिनाम, अवघं वातावरण कसं भक्तिरसात भरून गेलंय, नाही का?

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, असं म्हणतात की भगवंताच्या दारी भेदभाव नाही, जो सर्वांच्या ठाई देव पाहतो, जो सर्वांना मदत करतो, अशा सर्वांच्या ठाई भगवंत जरूर येतो. म्हणून तर म्हणतात, जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला.

श्रोते हो, आनंदाचे क्षण आपण जेव्हा सर्वांसोबत घालवतो तेव्हा तो द्विगुणित होतो, नाही का? मग ती व्यक्ती असो किंवा आमच्या अवतीभवतीचा परिसर.

श्रोते हो, एखाद्यावर नितांत लढा लावणे सोपे नाही, नाही का? जसं गोपींचं होतं, सावळ्या कृष्णावर अगदी निर्मळ प्रेम आणि त्याचा लळा, आणि मग ही सावळी, सावळी सृष्टी, सावळा कृष्ण जरा का दूर केला की मग त्या गोपींचं गाराणं एक वेगळंच. ऐकूया हे गीत.

तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष, संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर तिन्ही सांजा।

0: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून.
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 2:33 अर्थात 1287 kHz आकाशवाणी पणजीच्या महादई वाहिनीवरून.
1: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

आयक न्हू एकलीच मुरगडटा शेरॉन हांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकलंय. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान कातारांची कार्यवळ

0: जेरी आणि जोनिता तुमच्या मुखात तो होता एक ऊस वाळ तू
1: आणि कार्यवळीन आता तुमच्या मुखार येता लॉर्ना घेऊन हे गीत

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादयचंद लावल्याला मी उलयता. सकाळची 10:30 आणि 40 सेकंद जातात. ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. आयज ह्या कार्यावळीन पंडित बसवराज राजगुरू हांचे गायन तुमकां आयकूंक मेळटले. ताणी गायिल्ले राग मिया की तोडी, ठुमरी कारा आणि दादरा भैरवी ह्या कार्यावळीन ते सादर करतले. तर ऐकूया पंडित बसवराज राजगुरू हांच्या गायनान पहिल्या सुवातेक राग मिया की तोडी.

0: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आता 11:09 जाल्ली आसा. येवकार तुमकां सगळ्यांक, गाता रे मेरा दिल ह्या कार्यावळीन. कार्यावळीच्या सुरवेक आयकुया सुंदरशें हे गीत. बाबुल सुप्रियो आणि अलका याज्ञिक हांचो हो आवाज हम तुम ह्या फिल्मा खातीर. गीतरचना प्रसून जोशी हांची. आयकुया हम तुम ह्या फिल्मातले हे गीत.

करेवळीनं आता ऐकूया हम तुम्हारे है सनम ह्या फिल्मातलं हे गीत, अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण हांच्या आवाजात. गीत समीर हांचे आणि संगीतबद्ध केला निखिल विनय हाणी.

कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया लाल दुपट्टा मलमलका ह्या फिल्मातलें हें गीत. मोहम्मद अजीज हांचो हो स्वर. संगीतबद्ध केला आनंद मिलिंद हांणी. गीतरचना मजरू सुलतानपुरी हांची.

0: यावेळार तुम्ही ऐकतात गाता रे मेरा दिल ही कार्यावळ. कार्यावळीनं आता घेऊया हुलांचोच विसो.
1: नोटीस इन्व्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजे NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मध्ये प्रस्ताव मागविता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP

नोटीस इनवायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

गात रहे मेरा दिल ही कार्यावळ पुढे वर्तना आता ऐकूया आयरिनो आणि मेलकी ह्यांच्या आवाजात. सुखाचे स्वपन ह्या फिल्मातले हे गीत.

गाता रहे मेरा दिल या कार्यवळीन आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या आवाजात इश्कवाला लव ह्या फिल्मातले हे गीत.

आता ऐकूया कोई मिल गया ह्या फिल्मातले उदित नारायण आणि अलका याज्ञिक ह्यांच्या आवाजात हे सुंदरशे गीत. गीतरचना इब्राहिम अश्क हांची आणि संगीतबद्ध केल्या राजेश रोशन हाणी.

ऐकूया रेफ्युजी ह्या फिल्मातलं हे गीत अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांच्या आवाजात. जावेद अख्तर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केल्या अनु मलिक यांनी.

यावेळार तुम्ही ऐकतात गाता रहे मेरा दिल ही कार्यवळ. कार्यवळ पुढे वर्तना आता ऐकूया महालक्ष्मी अय्यर हांच्या आवाजात सावरिया .com ह्या फिल्मातले हे गीत. गीतरचना श्रीधर कामत हांची आणि संगीतबद्ध केल्या अशोक पत्की हांनी.

कार्यावळीच्या निमणेकडे ऐकूया ए दिल है मुश्किल या फिल्मातले हे गीत. अरजित सिंग बादशाह तसेच जॉनिता गांधी हांचो हो स्वर. गीतरचना अमिताभ भट्टाचार्य हांची आणि संगीतबद्ध केल्या प्रीतम हणी.

0: बहिणीनो, सुंदर अशा ह्या गीता उपरांत आता आमी ऐकुया आधुनिक काळांत बायलां फुडें आशिल्ल्या आव्हानां ह्या विशयाचेर वर्षा आंबेकर हांचें हें उलोवप.
1: नमस्कार इश्टानो, आमी महात्मा फुले आंबेडकराचे वारसदार आसात हे सांगता आसतना आयच्या भयानक समाज वास्तवाचे भान विसरल्याचे जाणवता. महात्मा फुले हांणी देशातल्या बायलांच्या प्रश्नाची जाण समाजाक विचार आणि कृती हांच्या आधारान दिली. डॉक्टर आंबेडकरांनी तर भारतीय राज्यघटना आणि हिंदू कोड बिलाच्या रूपान बायलांक काय प्रमाणात कायदेशीर हक्क मिळवून दिलो. देशात बायलांक सदांच पूज्य मानत आयल्यात, तशी आमची संस्कृतीही आसा. बायल ही मनशाची जन्मदात्री,

तरी समाजातली बरीचशी परिस्थिती अशीच असता. आजपर्यंत ती फक्त सहन करत असा आणि हे सोसप फक्त आपल्या भुरग्यां खातीर संवसारा खातीर असता. आणि त्या खातीर खुबश्या वेळार आपल्या कितले त्रास जाले तरी बऱ्योच बायलो त्या विरोधात आवाज काडिनात आणि आपले सगळे आयुष्य त्रास सोसपाक वगडायतात. सोरो पिवपी, जुगार खेळपी घोवांच्या बायलांची तर सामकीच वाईट स्थिती असता. देशात काय कडेन तर बायलांनी दादल्यांच्या सोरो पिवपाचेर कणखर पावलां उचलिल्ली आसात. बऱ्याच वेळा ह्यो बायलो दबलेल्या मनस्थितीत आणि आत्मविश्वास शेणिल्ल्या सारखी समाजात वावरतना दिसता. ही प्रवृत्ती बदलपा खातीर घरात आशिल्ल्या ल्हान व्हड सगळ्यांनी समजून घेऊन मिळून मिसळून हातभार लायलो तर कितलेशेच बरे जातले अशें दिसता. स्त्री मुक्ती

0: कितलेशेच बरे जातले अशें दिसता. स्त्री मुक्तीचो अर्थ समजून घेवपी आनी दादल्यांच्या बरोबरीन समान हक्काची मागणी करपी बायलांक समाजातले तिचे स्थान दादल्या इतलेच मोलाचे आसा हे सिद्ध करपाचे आसत तर स्वतःच्या कर्तृत्वान ते सिद्ध करून दादल्यांच्या विचारसरणीत बदल घडोवन हाडप गरजेचे आसा.
1: तुम्ही ऐकताले वर्षा आंबेकर हांचे हे उलोवप आधुनिक काळात बायला फुडें आशिल्ली आव्हानां. या वेळार तुम्ही ऐकतात अस्तुरी ही कार्यावळ. कार्यावळीन आता घेऊया हो ल्हानसोच विसो.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करा.
1: अस्तुरी कार्यावळ फुडें व्हरतना आतां ऐकुया डॉ शकुंतला भरणे हांच्या आवाजांत दोतोर भिकाजी घाणेकार हांची ही गीतरचना.

डॉक्टर शकुंतला भरणे हाणी गायिल्ले हे गीत निकतेच तुम्ही आयकले. आता दनपारची 12 वरां जावन 30 मिनटां आनी 15 सेकंद जाल्ले आसा. आयकुया स्वर संगम ही कार्यावळ. उपशास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आता आयकुया विदुषी रोशनारा बेगम हांचे गायन आनी उपरांत बेगम परवीन सुलताना हांचे गायन. कार्यावळीच्या सुरवेक विदुषी रोशनारा बेगम हांचे गायन. तांणी गायिल्लो राग सावना.

कानळा ओळा ही कार्यवळ फुडे वर्तना आता ऐकूया एंटोनेट हांच्या आवाजात हे गीत ज्युरामेंत.

0: महेंद्र कपूर हाणी गायिल्ल्या ह्या गीता संगताक कानळां ओळां ही कार्यावळ आतां हांगाच सोंपता. आयकुपेनो बरोबर 1:30 आयकूंक रावत मराठीतल्यान खबरो.
1: नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

0: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युअल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रतिलिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रतिलिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रतिलिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध आकारांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. प्रगत पायाभूत सुविधा हे विकसित संस्कृतीचं लक्षण असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या तांत्रिक परिसंवादाला ते संबोधित करत होते. पायाभूत सुविधांचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नसून उत्कृष्टतेला चालना देणारी परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचंही सिंह यांनी अधोरेखित केलं. उद्योग क्षेत्र, शैक्षणिक संस्था, अभियंते आणि प्रशासक यांनी देखील ही जबाबदारी घ्यावी असं आवाहन सिंह यांनी यावेळी केलं. आज उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आगामी काळात देशाच्या संस्कृतीची ओळख ठरवतील असंही ते यावेळी म्हणाले.
1: हम यह समझते हैं कि जिस देश का इंफ्रास्ट्रक्चर मजबूत होगा उसी देश का फ्यूचर भी सबसे अधिक मजबूत होगा. हमने यह इंश्योर किया दूर दराज के किसी भी क्षेत्र में रहने वाला कोई भी नागरिक मेन स्ट्रीम से कटा हुआ महसूस न करे. और साथियों हमने ऐसा इसलिए किया क्योंकि हमने कनेक्टिविटी को सिविलाइजेशन के डेवलपमेंट का एक अनिवार्य अंग माना.
0: अटल बोगदा उमलिंगला इथे जगातल्या सर्वाधिक उंचीवरचा रस्ता आणि सुमारे 13,000 फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा यासारखे महत्वपूर्ण प्रकल्प हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या क्षमतेचे साक्षीदार आहेत अशा शब्दात त्यांनी संस्थेचं कौतुक केलं. ओदिशात जगन्नाथपुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपली बहीण सुभद्रा आणि बंधू बलराम यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडीच्या मंदिरासाठी प्रस्थान करतात. 9 दिवस या मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महाप्रभू जगन्नाथांच्या कृपेनं देश आणि देशवासियांच्या सुखसमृद्धीत निरंतर वृद्धी होत राहो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा भारताच्या कालातीत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक तेजस्वी आविष्कार आहे. रथयात्रेशी संबंधित परंपरांनी भारत आणि जगभरातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही जनतेला रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात यात्रेला प्रारंभ होत असून अहमदाबाद इथं जमलपूर परिसरातल्या 400 वर्ष जुन्या श्री जगन्नाथ मंदिरात झालेल्या मंगलार्थीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले. या मंदिरापासून आज 149व्या श्री जगन्नाथ महाराजांच्या रथयात्रेची कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात झाली.

श्रावण शुक्ल द्वितीयेला ही रथयात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. त्यावेळी श्री जगन्नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने एकत्र येतात. दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावं आणि दररोज सरकारी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. जीवन हा अनमोल ठेवा असल्याचं न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठाने सांगितलं. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार उघडकीला आल्यानंतर काँग्रेस जनता पार्टी या संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पाठिंब्यात वांगचुक यांनी 28 जूनपासून उपोषण सुरू केलं. तेव्हापासूनच्या 19 दिवसात त्यांचं वजन 9 किलोनं घटल्याचं त्यांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. वांगचुक यांच्या प्रकृतीची दररोज तपासणी केली जावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर सुनावणी होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं इराणवर हल्ले वाढवल्यानंतर इराणच्या संयुक्त सेनादलांनी अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. प्रत्युत्तरातल्या हल्ल्यात आखाती प्रदेशातल्या पायाभूत सुविधांचा संपूर्ण विध्वंस होऊ शकतो असं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल इब्राहिम झोल्पागडी यांनी खातम अल अनबिया या मुख्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. होर्मुझ समुद्रधुनीच्या दळणवळणात अमेरिकेसारख्या परकीय देशाला इराण कदापि हस्तक्षेप करू देणार नाही असं या पत्रकात म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीतल्या अडथळ्यांसह विविध आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी बिम्सटेक सदस्य देशांमध्ये अधिक सहकार्य गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अधोरेखित केलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या बिम्सटेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांच्या 5व्या बैठकीत ते बोलत होते. दहशतवाद, सीमापार संघटित गुन्हेगारी, सायबर धोके आणि सागरी सुरक्षेपुढची आव्हानं यांचा सामना करण्याच्या दिशेनं सदस्य देशांनी सहकार्य बळकट केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बेल्जियममध्ये ब्रुसेल्स इथं भारतीय उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधी मंडळांशी संवाद साधला. या शिष्टमंडळात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, असोचॅम आणि इतर प्रादेशिक संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता. भारत युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करार भारतीय उद्योगांसाठी कशाप्रकारे संधीची नवी दारं खुली करू शकतो, तसंच भारतातले व्यवसाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी हा करार कसा फायद्याचा होईल यावर गोयल यांनी चर्चा केली. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षाखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीन सुवर्ण पदक जिंकलं. याच गटात गुंजन जॉयश्री, चाहत अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे 23 वर्षाखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियंका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा येथील काही ठिकाणं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची

0: कमाई। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल आता 1 वर जाऊन 40 मिनटां आणि 32 सेकंद जाल्ले आसा।

ऐकूया सदाफुली ही कार्यावळ. कार्यावळीनं सुरवेक ऐकूया बिंदियावस्त हांच्या आवाजात अजय नायक हांची ही गीतरचना, त्यांनीच संगीतबद्ध केली.

कार्यावळीनं आता ऐकूया तेरी कसम ह्या फिल्मातलं हे गीत. अमित कुमार हांचो हो आवाज. गीतरचना आनंद बक्षी हांची असा आणि संगीतबद्ध केल्या आर डी परमन हांणी.

आणि आता प्रेम कैदी ह्या फिल्मातले हे गीत एस पी बालसुब्रमण्यम आणि कविता कृष्णमूर्ती हांचो हो स्वर. गीतरचना समीर हांची असा आणि संगीतबद्ध केल्या आनंद मिलिंद हाणी.

नमस्कार आणि सगळ्या ऐकूप्यांक माये मोगाचो उर्बे बरीत येवकार दिता. 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. ऐकूप्यानू बरोबर 5:30 आणि 25 सेकंद जातात. आयच्या दिसाच्या तिसऱ्या प्रसारणाक तुमकां सगळ्यांक माये मोगाचो येवकार दिता आणि आयचे तिसरे प्रसारण आमी प्रारंभ करुयात. इश्टानू, जुलय म्हयन्याच्या मुद्द्याक आमी पावल्यात. आयज 16 जुलय 2026 आणि आयज ब्रेस्तार. ह्या सोबीत सुंदर दिसाक आणि सोबीत सुंदर सांजेक तुमकां सगळ्या ऐकुप्यांक हांव अद्वैत साळगांवकार माये मोगान येवकार दिता आणि कार्यावळीक सुरवात करुयात.

0: ऐकूबेनो आईच्या कार्यावळीची सुरुवात अर्थात या तिसऱ्या प्रसारणाची सुरुवात युवावाणी कोकणी हे कार्यावळीतल्यान करूया. आणि आज युवावाणी हे कार्यावळीत आमका शिक्षण ह्या विषया संदर्भात ज्योत्स्ना सावंत आपले विचार प्रगट करतल्यो. तर इष्टानू आस्वाद घेऊयात युवावाणी कोकणी हे कार्यावळीचो आणि विषय असा शिक्षण. सादर करतात ज्योत्स्ना सावंत.
1: शिक्षण ही आज आमची व्हड गरज जावन आसा. जर आमच्या हातान शिक्षण आसत जाल्यार आमचे नाव व्हड जातले. शिक्षणाचं मोल आमच्यान कोणेच लावूंक येना. जर आमी शिक्षित आसत जाल्यार आमकां ह्या समाजान मान सदांच आसतलो. शिक्षणा वरवीं आज गरिबातलो मनीस गिरेस्त जावंक जाता आनी ह्या संवसारांत सगळ्यांत व्हड मान घडोवंक शकता. सगळ्या आवय बापायक दिसता की आपली भुरगीं बरी शिकची म्हूण आनी हाच्या खातीर ती आपल्या भुरग्यांक कांयच कमी पडूंक दिनात. आपलो घाम गळोवन ती भुरग्यांक शिक्षण दिवपाक वावुरतात. भुरगीं आवय बापायची सपनां खरी करूंक वावुरतात काय थोड्याच आवय बापायची सपनांच उरतात. कसल्या कारणाक लागून भुरगीं शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत आसात, हाचें मूळ कारण कितें अशें

ऐकुबेनो युववाणी हे कार्यावळीत निघतेच शिक्षण ह्या विषयाक धरून शिक्षणाचे महत्व आणि एकंदर शिक्षण ही गजाल प्रत्येक मनशाच्या जिणेंत कितली महत्वाची ह्या संदर्भात ज्योत्स्ना सावंत हांणी खूब सुंदर बरे विचार आमचे मेरेन पावयलेत. आणि इश्टानू खरेंच शिक्षण आसत जाल्यार मनशाच्या जिणेक खरो रंग येता, खरो आकार येता. शिक्षणा बगर मनीस हो अपूर्ण आसा असे प्रत्येकाक खबर आसा. ऐकुबेनू आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान आमी उलयतात. 5 वरां जावन 32 मिनटां आनी 42 मिनटां माफ

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

गीत निकतेच आम्ही ऐकलेत. इष्टानो ऐकून गीता अँकरिंग सान हांचो आवाज आणि गीत असा वीर वीर माडा वीर.

ऐकू बेनू डॉक्टर मनोहर राय सरदेसाय हांची उतरा आशिल्ले हे गीत तुम्ही ऐकतात. बिंदिया वस्त हांचो आवाज आणि मयुरेश वस्त हांनी संगीतबद्ध केल्ले सोडून गेली सोवणी घोटेर हे गीत युववाणी हे कार्यावळीत नित्यज आम्ही ऐकलेत. आणि ऐकू बेनू ह्या गीता वांगडाच आयचे युववाणी ही कार्यावळ हांगा सुरूच सोंपता.

ऐकू बहनो, आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल तुम्ही ऐकलात. 6:12 जाऊन 11 मिनिटं आणि 16 सेकंद जातात. जाणून घेऊया फाल्याच्या दिसाक महादयी वाहिनीचेर वितरित जावपी काय मुखेल अशा कार्यावळींची रुपरेषा. सकाळी 5:50 प्रसारणाक आरंभ जातलो. उपरांत विचारांची किरणां ऐकत कार्यावळ मुखार सरतली. 6:10 विचार किरण आणि त्याच्या उपरांत आमचो आधार ही विविध अशी भक्तिगीतांची कार्यावळ असतली. त्याच्या उपरांत 6:45 शतकामत्यांक माहिती आणि संजीवनी ही कार्यावळ 6:50 जातली. कोकणीतल्या मुखेल खबरो 7:05 जातकच शुभप्रभात ही कार्यावळ सुरू जातली. मराठी गीतांची कार्यावळ 9:30 आणि उपरांत 10:00 कातारांची कार्यावळ तुमकां ऐकुपाक मेळटली. 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ जातली आणि गाता रहे मेरा दिल ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ 11:05 असतली. 12:05 आधारित बायलां खातीर आशिल्ली खाशेली कार्यावळ अस्तुरी ही जातली. आणि उपरांत कोकणीतल्या मुखेल खबरो 1:05 आणि त्याच्या उपरांत कानळावळा ही कोकणी गीतांची कार्यावळ तुमकां ऐकुपाक मेळटली. 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करून 2:30 हिंदी गीतांची कार्यावळ असतली. सांजेक बरोबर 5:30 इंग्लिश युववाणी कार्यावळ जातली. उपरांत शब्दुली ही

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: गाव आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
2: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलात.
3: गाव आणि हाव
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 FM रेनबोंत वीर जवान.

ऐकुपेनो शब्दुली ही कोकणी गितांची कार्यावळ सुरवात झाली असा. कार्यावळीची सुरवात सुरेश वाडकर हांच्या आवाजान, बाकी बाब बोरकार हांणी बरयल्ली सुंदर अशी कविता आणि अशोक पत्की हांणी संगीतबद्ध केल्ले हे पहिले गीत तुम्ही कार्यावळीत ऐकतात.

ऐकू बेनू, अजित कडकडे आणि पद्मजा फेनानी ह्यांच्या जोड आवाजातले हे सुंदर गीत तुम्ही ऐकलेत. आणि ऐकू बेनू, ह्या गीतावंगडाच आयची आमची शब्दुली ही कोकणी गीतांची कार्यावळ हांगा सुरूच सोंपता. ऐकूंक रावात कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरांत.
1: हाय हाय, आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

0: कलात्मगोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मगोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मगोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.

0: कलात्मक गोय
1: आयकुंगरावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत पावणे आठांक जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत सव्वा आठांक आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
0: कलात्मक गोय।

0: आणि ऐकूपेनू ह्या कातारा वांगडाच आयची आमची कातारांची कार्यावळ हांगा सुरूजो सोंपता. आयकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल.
1: इश्टानो, प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टीक दिश्टी पडलें जाल्यार तें उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुमी आमी आचरणात हाडूया. प्लास्टीक मुक्त भारताच्या दिकेन पावलां मारूया.
2: प्लास्टिकापासून पैस रावूया, प्लास्टिकाचो वापर टाळूया, स्वच्छ आणि नितळ भारत घडवूया. स्वच्छता ही सेवा.
3: बदलो बदलो, आदत बदलो.
4: मशीन में कपड़े डालने से पहले चेक नहीं किया था क्या?
3: बदलो बदलो, आदत बदलो. अब नजदीकी बैंक जाकर फटे पुराने नोट्स बदलिए. अगर बैंक मना करे तो आरबीआई के ओम्बुड्समैन से शिकायत करें. आरबीआई कहता है, जानकार बनिए, सतर्क रहिए.
5: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
6: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
7: 2 ते 2:30 या वेळेत
8: हा छंद जीवाला ला विपिसे.
5: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
6: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
7: FM रेनबो,
6: संगीताची सप्तरंगी दुनिया.
0: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. 7:01 आणि 40 सेकंद होत आहेत. सुरुवात करूया भक्तिगीतांच्या कार्यक्रमास आणि कार्यक्रमाची सुरुवात अजित कडकडे यांच्या आवाजात दत्त महाराजांची स्तुती करणारं हे पहिलं भक्तिगीत.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग विष्णू माय
2: तरल स्पंदन जागवणारं भावसंगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादई वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज।

0: श्रोते हो ऐकूयात कोकणीतून प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी योगेश जोशी तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो, गोंय हे सर्वधर्म समभाव तत्वाक महत्व दीत एकचारान रावपी राज्य. गोंयात रावपी ओडिशाच्या नागरिकांनी गोयची संस्कृताय आपणावची तशेंच गोयच्या उदरगतीक हातभार लावचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां. गोयच्या कितल्याशाच वाठारांनी सुक्याचो काळ चालू आशिल्ल्यान भात शेतकऱ्यांक खबरदारी घेवपाचो सल्लो शेतकी संचालनालयान दिला. गोंय सरकारान गोंय किरकोळ खनिज सवलतीचे नेम 1985 दुरुस्ती करून बारीक खनिजांची येरादारी आनी निर्यात हांचे खातीर खर नेम लागू केल्यात आनी सरकारान आतां कॅसिनो प्रवेशावेले निर्बंध खर करताना 21 वर्सां पिराय सकयल्या मनशांक कॅसिनोच्या जुगार वाठारांत प्रवेशाचेर बंदी घाल्या हे विशींची अधिसुचोवणी गृह खात्यान जारी केल्या. आतां पुराय खबरो. गोंय हे सर्वधर्म समभाव तत्वाक महत्व दीत एकचारान रावपी राज्य. गोंयात रावपी ओडिशाच्या नागरिकांनी गोयची संस्कृताय आपणावची तशेंच गोयच्या उदरगतीक हातभार लावचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलें. आज जगन्नाथ यात्रेचो रथ ओडपाची धर्मीक विधी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जाली. ह्या वेळार पणजे मिरामार सर्कल ते पणजे फेरीबोट जेटी मेरेन जगन्नाथ रथयात्रा काडली. गोंयात सुमार 40,000 ओडिशाचे लोक राबितो करतात. गोंयात राबितो करपी ओडिशाचे नागरीक संघटने वतीन 2009 सावन गोंयात जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन जाता. ह्या यात्रेक भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेंच भाजप सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळकार पणजे महापालिकेचे मेयर रोहित मोन्सेरात आनी हेर मानेस तशेंच व्हडा संख्येन भाविक हजर आशिल्ले.
2: गोवा हे सबसे अलग है, यहाँ पे हिंदू मुस्लिम कैथोलिक सभी भाई और बहन यानी साथ में रहते हैं. इसी तरह से बाकी सभी देश के लोग भी यहाँ पे रहते हैं. एक भारत श्रेष्ठ भारत इसी तत्व पर आप सभी लोग को मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ. और जगन्नाथ यात्रा में इस बार ओडिशा में बड़ी मात्रा से देश भर से लोग पूरे यानी ओडिशा में जगन्नाथ यात्रा में शामिल होने के लिए गए हैं.
1: गोयच्या कितल्याशाच वाठारांनी सुक्याचो काळ चालू आशिल्ल्यान भात शेतकऱ्यांक खबरदारी घेवपाचो सल्लो शेतकी संचालनालयान दिला. शिपणावळ सुविधा आशिल्ल्या शेतकारांक संरक्षक शिपणावळ करची आनी रोयिल्ल्या शेतांत उदकाची पातळी उथर दवळची अशें सांगला. जाल्यार रोपणी करूंक नाशिल्ल्या शेतकारांक फावो तो पावस वा शिपणावळ ये मेरेन वाट पळोवची असो सल्लो शेतकी संचालनालयान दिला. तशेंच शेतकारांक जमनीची वोलसाण सांबाळची, सुक्या काळांत रासायनीक सारें वापरप टाळचें, तण नियंत्रीत करचें, पिकांचेर कीड आनी पिकांच्या रोगांचेर नदर दवरपाक सांगला. शेतकारांक मार्गदर्शना खातीर लागींच्या विभागीय कृशी कार्यालयाच्या वा कृशी विज्ञान केंद्राकडे संपर्कात रावपाक शेतकी संचालनालयान सांगला. प्रतिकूल हवामानाक लागून पिकांचे पुराय लुकसाण जावपाक लागला तांकां शेतकरी आधार निधी येवजणे खाला विचार करपा खातीर लागींच्या शेतकी विभागाकडे

उच्च माध्यमीक विद्यालय सदर फोंडा हांच्या स्वयंसेवक गट टीम व्योम वीर हांच्या वतीन आयज सिद्धनाथ पर्वतार ट्रॅकिंग आनी स्वच्छता अभियानाचे यशस्वी आयोजन केले. विद्यार्थ्यांक निसर्गाच्या सान्निध्यान अनुभवात्मक शिक्षण, पर्यावरणाविशी जागृकता आनी समाजीक जबाबदारीची जाणीव करून दिवपाच्या हेतान हे अभियान आयोजित केल्ले. ट्रॅकिंग करताना विद्यार्थ्यांनी सिद्धनाथ पर्वताचे सैम अणभवले. थंयच्या विविध वनस्पती

0: त्यांना ती पुढे वाढ जातली, 20 वर्षं जातली, त्यांना त्यांच्या वाढीत काहीच अडथळा जात ना. आणि पुढे स्प्रेईंग कसली ज्यांना मॅनेजमेंट आम्ही जी करतात कल्चरल ऑपरेशन ती करपाक काहीच प्रॉब्लेम जावपा ना.
1: म्हणजे अंतर हे
0: 10 बाय 10 दोरपा शकता किंवा मिनिमम 8 बाय 8 करपाक शकता, त्याच्या कमी करून उपकारना.
1: म्हणजे योग्य हे
0: 10 बाय 10
1: शिफारस जे अंतर असा ते 10 बाय 10 मिनिट असे जर अंतर दौरले फुड्या मागीर त्या झाडाची वाढ बरी जातली, त्याला वत बरे मेळटले, वारे झाडामध्ये बरे गळटले.
0: बरोबर.
1: आणि ह्यो सगळ्यो गजाली योग्य वाढीक महत्वाची.
0: आणि जेव्हा आम्ही 10 बाय 10 मिटरचे लायतले त्यांना एका हेक्टराक जवळपास 100 कलमां बसतली.
1: बरं, आता जाती खूप असा नाही, जाती प्रमाण अंतर बदलता काय अंतर तितलेच उरता
0: ना? जवळपास अंतर तितलेच असतं.
1: आता रोवप कसे, कसले बी म्हणजे कलमात रोवपाक जाय काय कसले रोवपाक जाता?
0: म्हणजे आता किती झाला, म्हणजे पहिले कोई कलमबी करून लायताले, आता ती सगळी पद्धती फाटी पडलात. आता म्हणजे मृदुकाष्ट कलम म्हणजे आम्ही ग्राफ्टिंग म्हणतात ती टेक्निक सगळीकडे यूज जाता. ते मेरेन किती जाता, जे एक जी व्हरायटी बरी असा त्याचं तो सायन लावून त्याला एक दुसरी व्हरायटी करपा जाता पाऱ्याक लावून, म्हणटकीर ते जे इल्ड आमकां खूप दितले.
1: म्हणजे उत्पन्न बरे
0: मेळटा. ग्राफ्टिंग टेक्निक ही खूप बरी.
1: आणि ही कलमा शेतकामत्यांक खूप उपलब्ध असा,
0: ही आम्ही म्हणजे प्रत्येक झोनल एग्रीकल्चर ऑफिस जे हा प्रत्येक तालुका लेवला ती आता जो एप्रिल मे महिनो असा त्याच्या नंतर आम्ही प्रत्येक फार्मराक मागणीनुसार ती आम्ही हाडून त्यांना सप्लाय करतात. शिवाय प्रायव्हेट नर्सरीकडे मेळटात त्यो.
1: म्हणजे ही जी कलमा असा ती बऱ्या नर्सरी कडल्यान घेऊक जाय.
0: हा, बऱ्या नर्सरी
1: सरकारी फार्मा कडल्यानच
0: घेऊक जाय.
1: कित्याक थंय म्हणजे प्रमाणित जे असा तेच
0: तेच बरे. आणि शक्यतो रजिस्टर्ड जे नर्सरी असतात त्यांच्या कडल्यान प्लांटिंग मटेरियल घेतल्या बऱ्या पडतात.
1: म्हणजे सरकारी यंत्रणेकडे रजिस्टर्ड जी नर्सरी असा त्यांच्या कडल्यान घेऊन
0: घेऊ बरे.
1: असे रस्त्यार बी कोण घेऊन बसतात त्यांच्या कडल्या घेऊन योग्य नाही.
0: योग्य नाही.
1: आता जाती खंयच्यो खंयच्यो गोयात रोव येतात सांगा पळय.
0: गोयात
1: पुरात असा त्याशिवाय आणि
0: बरोबर. गोयात जात्यो म्हणल्यार आता जवळपास गोयात 40 जात्यो जातात. पण जर कमर्शियली आम्ही पळोवपाक गेले जाल्यार गोवा मानकुरात बरो असा, मुसराद, हिलारिओ, मांगलेश. आणि आता आम्ही रत्नागिरी हापूस सुद्धा गोयात खूप लायतात, खूप मागणी असा त्याका. कारण तो हापूस त्याचे ज्यूस कंटेंट चढ असा आणि तो बाहेर वयता. त्यामुळे हापूस रत्ना ही जी हापूस रत्ना हा ती डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठात तयार केल्यो दापोली. त्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणात डिमांड असा आणि त्यो जर बरे हे जाय उत्पन्न जाय जाल्यार त्यो लावच्यो.
1: म्हणजे आता दापोली हो जो भाग असा कोकणानच पडटा, थंयची जमीन आणि गोयची जमीन साधारण
0: एकच असा.
1: आमचे हवामान जे असा म्हणजे वेदर जो असा तो साधारण क्लायमेट सगळे तेच असा. म्हणजे ह्यो जाती गोंया बरे येऊक शकता.
0: बरोबर.
1: आणि येता असं बरे. आता एकदा ती कलमा रोयली की त्याची काळजी कशी किती घेऊ शेतकऱ्यांनी?
0: म्हणजे पहिली पळ्यात ज्यांना आम्ही तो फोणकोलो जेव्हा हे केलो त्यांना तिथून थोडे जंतुनाशक घालपा जाय, जेणेकरून त्या फोणकोलान वाळटी किंवा मुयो बियो ते लागचे न्हू म्हणून जंतुनाशक घालपाचे. म्हणल्यार ते जंतुनाशक म्हणल्यार नीम केक, निमूळ पेंट जी म्हणटा आम्ही ती. नंतर त्या फोणकोलान पहिले आम्ही 4 कायली शेण सारे घालपा जाय, 1 किलो रॉक फॉस्फेट, 1 किलो मसुरी फॉस्फेट, ते घालून तो फोणकोलो मातीन फूल भरून घेऊपाचो.
1: म्हणजे एक खोणकूल मारले की पहिली भीतर ते कंपोस्ट सारे
0: सगळे घालून दोरपाचे.
1: त्याच्या वयर मागीर रॉक फॉस्फेट
0: ना मिक्स करून
1: मिक्स करून
0: घालपाचे. आणि जर तुमकां सारे मेळ उपलब्ध ना किंवा तुमकां सारे परवडना जाल्यार लिफी वेजिटेबल्स म्हणजे जो पाला पाचोळो असता तो भरपूर घालपाचो, तोय कुसून मागीर त्याचे सारे जाता.
1: आता हे काम केन्ना करप?
0: हे काम शक्यतो मे महिन्यात करपाचे.
1: म्हणजे खोणकुलान हे घालपाचे बरे पहिली ते तयार जावपाचे.
0: आणि ते कुसून बी मागीर तिथलं तो जंतू बिंतू सूर्याक किरणांनी ते मरता भीतर असले सगळे. आणि मागीर ज्यांना एकदा पाऊस पडलो की मागीर तुम्ही प्लांटेशन करपाक सुरू करपाचे.
1: आणि या दिसांनी प्लांटेशन
0: करू येता.
1: आणि ते कितले भीतर रोवप मारी फोणकुलान?
0: जेव्हा
1: ग्राफ्ट हाडटा
0: जेव्हा ग्राफ्ट आम्ही हाडटात त्यांना एक सदांच काळजी घेऊक जाय. जो ग्राफ्टाचा रूट बॉल असता जी पिशवेन जो रूट बॉल असता तो सारखो काढपा जाय. पिशवी सारखी काढली ते

0: डॅमेज जावपाक जायना.
1: म्हणजे पृथ्वी पिशवी आसा पोती आसा ती
0: ब्लेडीन सांबाळून काडपाची आणि तो जो जे कलम आसा ते फोणकुलाचे मधोमध लावपाचे आणि लायताना अशी काळजी घेऊन ग्राफ्ट जे हा ते मातीच्या लेवलान 4 सेंटीमीटर वयर असा
1: जॉईंट
0: असा तो मातीक लावून फावना. कित्याक जर मातीक लागलो जर मागीर तो पार जातो कुसून. त्यामुळे तो 4 सेंटीमीटर वयर असा जाय आणि जेव्हा आम्ही लायतले त्यांना तो मधोमध लावून मातशी ती माती चिडून घेऊपाची आणि वयल्यान फोणकुलो बंद करपाचो. आणि मागीर समजा ग्राफ्ट हे वीक असा जर वीक असा जर त्याला एक बडी बांधून किंवा एक किती सपोर्टाक दिगी दिवपाची जेणेकरून ते बेंड जाऊन मरचे ना आणि तशी करून त्याची वाढ बरी जातली. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा प्लांटेशन झाले की त्याला मागीर बैल किंवा जनावरांपासून मातशी सावधगिरी बाळगपास जाय.
1: म्हणजे त्यांच्या जनावरांपासून काळजी घेऊ
0: काळजी घेऊ
1: करपाक त्याला असे विल्ल्यो बी असे
0: विल्ल्यो बी असे करून जाता.
1: आणि आता कुंपण घालपाक सरकार
0: सबसिडी
1: सबसिडी देता ताचो एक फायदो
0: फायदो शेतकऱ्यांक घेऊन मिळता.
1: एक एक झाडाक विल्ल्यो बांधच्या परत सगळ्यांनी
0: सगळं प्लॉटाक जर कुंपण घालून घेतले जाल्यार सरकार सबसिडी देता.
1: आणि असे रोयल्या उपरांत मागीर फुडे त्याची काळजी किती घेऊ एक म्हणजे या पावसाच्या हिसान थंय म्हणजे उदक साचून देऊन फावना
0: उदक साचून देऊन फावना सगळ्यात गरजेची वस्त म्हणजे उदक साचले की ती रूट जे मूळ असा ती कुसतात आणि मागीर त्याची वाढ जायना किंवा एक झाड मरप कलमा मरप मागीर शेतकार आमकां विचारता की आम्ही लायले असे असे झाले त्यामुळे त्यांना हे खबर असना की ते उदक थिंगा कुसपात दिवपा जायना
1: उदक ते साचून
0: साचून दिवपा फावना.
1: बरे भाऊ मागीर पावसाळो सोपलो काय ना मागीर फुडे त्याची कशी किती काळजी घेऊ.
0: एकदा पावसाळो सोपलो की मागीर त्याला एक 20 ते 25 लिटर उदक हातान किंवा पायपान देऊन फावता
1: सद्दां दिवचे पडटले
0: किंवा एक 2 दिसान इंटरवलान दिवपा जाता
1: डेली
0: पहिल्यांदा दिला
1: नियमित दिवचे पडटा
0: नियमित दिवचे पडटा. मागीर एकदा 5 ते 6 वर्षाचे झाड जातले त्यांना मागीर त्याला एक 1/2 किलो एनपीके म्हणजे नत्र स्फुरद आणि पलाश हे 1/2 किलो दिवपाचे आणि शक्यतो हे दिना जाल्यार जाता पण ऑर्गेनिक कंपोस्ट जे असा जे शेणखत किंवा हे म्हणतात ते सदांच चालू करपाचे वर्षातल्या 1 ते 2 फाट दिवपाचे त्यांना आळी घालून रिंग सिस्टमान दिवपाचे.
1: म्हणजे रसायनिक सारे दिवपाकूच जाय असं ना हे जे आमचे सेंद्रिय खत असा त्याचा वापर केल्यास चढ
0: आणि बरो
1: आणि बरो आणि हे नियमित वर्षान वर्ष करपाक जाय.
0: हय
1: आणि त्याच्यावर मागीर अशी वखदां बी कसली मारची पडतात.
0: वखदां म्हणल्यार जेव्हा एक झाड व्हडले झाले बाबा 10 वर्षाचे झाले ते आफ्टर 6 इयर्स ऍक्च्युली ते फ्रुट्स दिवपा लागता पण किती असा जेव्हा 10 वर्षाचे झाड जाता त्यांना त्याला रोगाचा प्रादुर्भाव जाता रोग किडी लागतात. तितून म्हणल्यार पहिले मेन कीड म्हणल्यार तुडतुडो जो लागता तो तुडतुडो किती करता पानाची जी चवरी असता तितूतल्या भितर वचून तो पानां खाता आणि मागीर ते झाडाक प्रॉब्लेम जाता ते झाड जायना ते झाड मरता. ते जर आटोक्यात हाडपाक जाय जाल्यार त्याला 15 लिटर मोनोक्रोटोफस हे मिक्स करून झाडाचेर मारपाचे.
1: म्हणजे 15 लिटर उदक आणि तितले कितले वखत घालचे
0: 15 लिटर 10 लिटर समजा घेतले तुम्ही उदक तितून 2 ते 3 ml मोनोक्रोटोफस घालून फवारणी करपाची.
1: आणि हे तर पंप घेऊनच करतात
0: पंप म्हणजे जर झाड वड असत जर घटूर स्प्रेअर असता वाढलो तिथून केल्या बऱ्या पडतं इफेक्टिव्ह जाता. दुसरी म्हणल्यार फळमूस जो असा फळमूस म्हणजे ही कीड जी असता ती सालीक लहान बुराक करता आणि तितून तात्या घालता आणि जी तात्यातल्यान मागीर ते मूस भायर येऊन फळां खाता आणि ते फळाक मार्केट व्हॅल्यू कांयच नसता. जो असे फळ जी दिसली ती फळ काढून तुम्ही नष्ट करून उडोवपाची. तितूक हे जे कल्चरल ऑपरेशन असा हेच म्हणजे कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन म्हणता पळय हेच मेन असा तितून.
1: याशिवाय रोग बी कसं लागता
0: रोग म्हणजे भुरी रोग हो एक लागता म्हणजे जेव्हा आंब्याची कलम व्हड जातात त्यांना पानाचे एक असं व्हाईट पावडरी ग्रोथ अशी जाता ते फंगस असता त्याच्यामुळे झाडाक फोटोसिंथेसिस म्हणजे जे तिची डेलीची जी प्रक्रिया असा ते करपाक फावना आणि ते झाड मरता. त्यामुळे त्याला भुरी रोग जर कंट्रोलात काढपा जाय जाल्यार वेटेबल सल्फर एक सिस्टमिक फंगिसाइड असा ते लावपाचे किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणून एक फंगिसाइड मेळटा तेव्हा लायला उपकार
1: स्प्रे
0: करपाचे
1: झाडाचे
0: आणि तेव्हा 1 लिटराक 2 ते 3 ml घालपाचे.
1: बरे वखदाचो चढ वापर करून फावना न्ही म्हणटकूच केन्ना वखदां मारप एखादी तुका कीट दिसली की वखदां मारपाक जाय का त्याचे अमके एक पॉप्युलेशन असे दिसले की मागीर ते वखदां मारप.
0: म्हळ्यार पयली कितें आसा

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीने वळख करून देऊपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: नमस्कार, हांव जॉन आग्यार, कोंकणी कवी. आकाशवाणी भौशीक सेवा प्रसारणाची 90 वर्षां पुराय करता. ही व्हडा खोशयेची गजाल. 23 भासांनी प्रसारण करपी आकाशवाणी भारताच्या 98% लोकसंख्ये मेरेन पावता. ही व्हड गजाल. म्हजो आकाशवाणी पणजे केंद्राकडे लागींचो संबंद. हांवें जायत्यो युवाणी कार्यावळी केल्यात. ते भायर नाटकुली, कविता वाचन, उलोवप, पिपळा पिडार सारख्यो कार्यावळी सादर केल्यात. हालींच म्हजो वीर जवान हो सैन्य दलांतल्या जवानांच्यो मुलाखतीचो कार्यक्रम चालू आसा. आकाशवाणी हो भारताच्या संस्कृतीक आनी बौद्धीक परिदृश्याचो म्हत्वाचो भाग. राष्ट्राची गिरेस्तकाय, संस्कृताय आनी परंपरेची जतनाय आनी प्रचार आनी लोकांक शास्त्रीय प्रगतीकडे जोडपाचे काम करता. त्या वेळार हांव म्हज्या वतीन आकाशवाणीक उनुनीक परबी दिता. देव बरें करूं.
1: अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार. राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. होर्मुज समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी. हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37.60 कोटी टन अन्नधान्य आणि 37.70 कोटी टन फलोत्पादनाची नोंद केल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली. खेत बचाव अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले.
2: एक साल में 44 फसलों की 386 नई किस्में है, जिनमें से 94 क्लाइमेट रिजिलिएंट है, 29 बायोफोर्टिफाइड है, ये विकसित की है. बागवानी की 117 किस्में हमने अलग अलग अलनीनो के प्रभाव के कारण और वैसे भी जो संवेदनशील जिले हैं उनके लिए आकस्मिक योजना बनाई है.
1: हायड्रोजन वर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेशी निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. सुधारित उडान योजनेचं लक्ष पुढच्या 10 वर्षात 120 नवीन शहरांना हवाई सेवेनं जोडणं आणि 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची संधी देणं हे आहे असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज सांगितलं. नवी दिल्ली इथं उडान योजनेच्या पुढच्या टप्प्यातल्या कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारनं या पुढच्या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून याद्वारे आगामी दशकात 100 नवीन विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट विकसित केले जातील अशी माहिती त्यांनी दिली. देशात विविध कल्याणकारी योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा मिळालेल्यांची संख्या आता 1 अब्जापेक्षा जास्त झाली आहे अशी माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. 2015 केवळ 19% लोकसंख्येला या योजनांचा लाभ मिळत होता, तो आता 2026 68.4% लोकसंख्येपर्यंत विस्तारला आहे. राज्याच्या विविध भागात नशामुक्ती केंद्र उघडावीत. सर्व मोठी रुग्णालयं आणि शासकीय रुग्णालयात नशामुक्ती केंद्र सुरू करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. याशिवाय 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवरचा

धडा समाविष्ट करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांचं उत्पादन, पुरवठा, खरेदी विक्री व्यवहार आणि कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा व्यवसायाच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी देखरेख वाढवावी, यासंदर्भातली माहिती देणाऱ्या सामान्य नागरिकांना बक्षीस आणि पोलिसांना आगाऊ वेतनवाढ देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. गेल्या 5 वर्षात 7,500 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अंमली पदार्थ जप्त झाले आहेत. गेल्या वर्षभरात 17,500 अधिक प्रकरणात 56,000 किलोहून अधिक वजनाचे अंमली पदार्थ जप्त झाले. त्याची किंमत सुमारे 1,350 कोटी रुपये असून या प्रकरणात सुमारे 16,000 आरोपींना अटक झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या आणखी एक राज्यसभा सदस्य कोयल मल्लिक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. त्या यावर्षी एप्रिलमध्ये राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. राजीनामा देणाऱ्या त्या तृणमूल काँग्रेसच्या 4थ्या राज्यसभा सदस्य आहेत. यापूर्वी सुखेंदू शेखर राय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिकबारीक या 3 राज्यसभा सदस्यांनी राजीनामे दिले, त्यानंतर ते भाजपात दाखल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओडिशामध्ये पुरी इथं आज भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी होत आहे. या यात्रेत विस्तृत धार्मिक विधी करण्यात येत आहेत. रथयात्रेच्या मुख्य मार्गावर भाविकांची गर्दी उसळली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा तसंच भगवान सुदर्शन रथयात्रेत हजारो लोक सहभागी झाले आहेत. दरम्यान यात्रेत उसळलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एका भाविकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरातल्या रथयात्रेलाही आज सुरुवात झाली. बिहारमध्ये नालंदा जिल्ह्यात पोलीस दलाच्या एका वाहनाबरोबर झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, मात्र त्यानंतर संतप्त जमावानं केलेल्या हल्ल्यात 8 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर अनेक वाहनांचं नुकसान झालं. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGM एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची समुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मोम्बासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते, त्यातला एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्यांची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी DGM सांगितलं. अमेरिकेनं इराणवर पुन्हा सुरू केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 35 अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 300 अधिक जण जखमी झाल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज पहाटे इराणच्या उत्तर भागातल्या महत्वाच्या तळांवर अमेरिकेनं जोरदार बॉम्बवर्षाव केला. यासोबतच इराणची सागरी नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जहाजावरही अमेरिकन नौदलानं गोळीबार केला. अमेरिकेच्या या कारवाईला इराणनं प्रत्युत्तर दिलं असून क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्यानं अमेरिकेच्या आखातातल्या मित्र देशांना लक्ष्य केलं आहे. अल्जेरियाची राजधानी अल्जियर्सजवळ अनाथालयाला लागलेल्या आगीत 11 मुलांचा मृत्यू झाला आणि 19 जण जखमी झाले. 5 मुलांना सुरक्षितरित्या वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. क्रिकेट. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ संथ फलंदाजी करत आहे. कार्डिफमध्ये सुरू झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 34 षटकात 5 बाद 188 धावा झाल्या होत्या.

0: एस अय्यरनं नाबाद अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली 65 धावा करून बाद झाला. इतर एकही फलंदाज अर्धशतक देखील करू शकला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार. राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी.
2: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून.
1: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या महादेवी वाहिनीवरून.
2: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.
3: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी चॅनलावरल्या नमी उलयतात. 8:15:55 जातात. गीत गजल कार्यावळीक सुरुवात करूया. आणि सुरुवातीक फैयाज हश्मी हांचा आवाज.

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादैव वाहिनीवर घरकुल.

0: ऐकबेना बरोबर 8:30 आणि 20 सेकंद जातात आणि इथल्यान गीत गजल ही कार्यावळ हांगा सुरूच सोंपता.
1: कलात्म गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
3: कलात्म गोय
2: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
3: कलात्म गोय.
0: आयकुबेनो आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनला वयल्यान आम्ही ऐकतात आम्ही उलयतात. सुरवात करूया कलात्म गोय हे कार्यावळीक. कलात्म गोय हे कार्यावळीचो आयचो 16 एपिसोड आणि विषय असा घुडुल्या परब.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्म गोय. गोयच्या लोक तसेच पारंपारिक प्रयोगजीवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ संशोधन लेखन आणि प्रस्तुती डॉक्टर साईश देशपांडे.
5: प्रथम नमन गणपते प्रथम नमन गणपते
1: भाग 16 गुडुल्या परब.
6: नमस्ते ऐकूया हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचे नाव असा कलात्म गोय.
3: कलात्म गोय
2: ऐकूबेनो कथा गायनाचे भोव इंटरेस्टिंग कलात्म असे प्रकार गोयांत असात. दक्षिण गोयांत चवथ जावन येवपी एकादशीचे राती एक कथा गायनाचो प्रकार सादर जाता जाका गुडुलो म्हणटात. हो प्रकार आदिवासी जमातीच्या वांगड्यांचो जातूंत बळी भीम वा बल भीमची कथा ते गायतात. महाभारताचेर आदारून जाय ते कथा गायन प्रकार भारता वांगडाच मध्य आशिया प्रांतात आसात. तेच माळेंत गोयचो गुडुलो हाचे विशीं माहिती करून घेवया ह्या वाट्यांत. ऐकूबेनो आयज आमच्या वांगडा आसात लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉक्टर पांडुरंग फळदेसाय. नमस्कार दोतोर.
7: नमस्कार.
2: गुडुल्या परबे विशीं आयज आमकां इल्ली माहिती करून दियात.
7: आमच्या उत्तर गोंयांत आमकां रामायणाचे चड पळोवपाक मेळटा. रामायणाची एक प्रभाव लोकजीवनाचेर असो तो आमकां पळोवपाक मेळटा. आनी दक्षिण गोंयांत पळोवपाक गेले जायत न्ही खास करून आदिवासी जे हिंदू आदिवासी लोक आसात न्ही त्या आदिवासी जमाती मदें आमकां महाभारतांतल्या काणयेचो प्रभाव चड दिसता. हांव तर सदां म्हणटना लोक महाभारत म्हणना कारण तातूंत एक काणी जी आसा ती आमच्या महाभारताचो जर हिरो आमी खंयचो मेळ्ळो जायत न्ही आमच्या सदांच्या पद्दतीन आमी म्हणटना आमी ताचो अर्जुन हो ताचो हिरो आसता नायक त्या सगळ्या महाभारताचो जाल्यार आमच्या लोक महाभारता मध्ये जो खरो नायक आसा तो भीम आनी ताका ते बळी भीम म्हणटा. बळी भीम म्हणून बळी भिवाची काणी तांगेले प्रामुख्यान येता सगळे हाजे मदें आणि त्याचे खातीर गुडुल्या परब म्हणून करतात. भाद्रपद एकादस आणि भाद्रपद द्वादस हाजे मदले रातीक ते जाता हे सगळे.

0: होत बाहेर घर
1: आणि ह्या सगळ्याच उजवाट्यापासून या स्वप्ता
2: आणि खूप पार्ट असतो तो भीमाचो काय असे विशिष्ट असे
1: ते एक ते गड गड म्हण असा तो गड राखप म्हणजे कितें ताजी राखण करप म्हणजे थोडे एक प्रहर अमुक करता नकुळ करता एक प्रहर सहदेव करता एक प्रहर धर्मराज करता एक प्रहर अर्जुन करता आणि एक प्रहर हो करता तातूंत मुख्य म्हत्वाचें म्हळ्यार कितें

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलय 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर प्रसार भारती .gov.in/

0: NIPP आणि akashvani.gov.in/files/nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात, सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.
1: ऐकुबेनू आकाशवाणी पणजी केंद्राच्या हृदय चॅनला वयल्यान आम्ही उलयतात. 10 वरां जावन 1 मिनिट आणि 3 सेकंद जातात. सुरवात करूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीक आणि सुरवेक विदुषी रोशनार बेगम.

आणि ऐकुप्यानो, इथल्या आईची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ, तसेच कर्नाटक क्लासिकल म्युझिकाची कार्यावळ हांगा सुरूच सोंपता. बरोबर 11 वरांचेर आमी हिंदीतल्यान खबरो आणि 11:05 मिनटांचेर इंग्लिशांतल्यान खबरो सहक्षेपीत करतात.